गुण नाम सुखमणी सब ते होच ताकी सुबाबणी नानक गुण नाम सुखमणी सुखमणी वाहिगुरु जी का खालसा वाह

पंजवा तीरो देख तुम्हारे रंगा तू ही स्वामी अंतरयामी तू ही वसै साध कै संगा रहाओ।